அடலேட் வாணி. नमस्कार मंडळी. मराठी मंडळ प्रस्तुत ॲडलेड वाणीच्या या सदरात मी प्रवीण भुसकुटे आपल्या सगळ्या रसिक श्रोतृवर्गाचं स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत भक्त, भगवंत आणि भक्तिरसाबद्दल, आणि ऐकणार आहोत काही भक्तिगीतही. चला तर मग

या भक्तिरसाच्या कार्यक्रमासाठी आपल्या प्रपंचातली अनेक महत्त्वाची कामं दूर ठेवून या कार्यक्रमाला हा कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो. भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वागणं भगवंताला अतिशय प्रिय आहे आणि असं सदाचरण आपल्याकडून सदैव घडावं याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे जे संकल्पना शुद्ध लोक इथे बसलेले असतील, जे ऐकत असतील, त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो. श्रोते, अधिकारी, तत्वचिंतक, श्रेष्ठ असे कला उपासक, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर हा कार्यक्रम ऐकत असतील, सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो. भक्तिरस किंवा भक्तिसंगीत असो किंवा भक्तिपंथाचं संगीत असो हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे. भक्तिरसात किंवा भक्तिसंगीताच्या एकंदर हा उगम 13व्या शतकातला आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, हठयोग यांना भक्तियोगाची जोड हजारो वर्षापासून लाभली आहे. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये नच, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. म्हणजे भगवंत असं म्हणतात की मी एक वेळ वैकुंठात सापडणार नाही, कदाचित योग्यांच्या अंतरंगातही मिळणार नाही, पण जिथे माझे भक्त भजन करत असतील तिथे मात्र मी नक्की उभा ठाकलेला दिसेन, असं साक्षात भगवंताचं वचन आहे. संत असं म्हणतात की भक्ती शुचिरभूत अंगना, अभक्ती ही वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाच सर्वत्र. संसारामध्ये पत्नीचं जे पवित्र स्थान आहे, अग्नीच्या साक्षीने ज्या पवित्र भावबंधनात आपण प्रविष्ट होतो, परमार्थात भक्ती भक्तिरसाचंही तेच स्थान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीचं पूजन होतं, जिथे नारीला सन्मान मिळतो, तिथे भगवंताचा परमेश्वराचा वास नेहमी असतो. आपण ज्ञान, विज्ञान, कार्यकारण, भाव अशा क्लिष्ट संकल्पनामध्ये न शिरता अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत जर अंगी लागायला काय हवं असेल तर तो आहे भक्तिरस. त्यासारखं दुसरं साधन नाही. अहो, दिवसभर चांगलं काम करून थकलेल्या देहाला आणि मनालाही संध्याकाळी घटकाभर देवासमोर बसून ताजरत आवाहन करायला भक्ती आणि भक्तिरसासारखं सोपा उपाय नाही. अबोध संस्कारांचा परिणाम खूप विलक्षण असतो. लहान मुलांना त्याचा फायदा पटकन होऊ शकतो. अगदी घटकाभर नाही तरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. अर्थात हे आपणच आपल्याला आरशात पाहण्यासारखं आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यासारख्या अनेक संतांनी भक्तिरसाचा प्रसार करत करत समाज सुधारणा केली. वारकरी चळवळीला तर जात, शिक्षण, धर्म, उच्च नीच कशाचाही स्पर्श नव्हता. मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, चोखामेळा, गोरा कुंभार, स्वामी रामदास अशा संतांनी भक्तिरस समृद्ध केला. त्यांच्या विराण्या, अभंग, ओव्या, पद आपल्या साधेपणातून गहिऱ्या भावना मांडतात, भक्त आणि भगवंतातलं नातं व्यक्त करतात. साधारण हाच वारसा आधुनिक कवींनी देखील तंतोतंत उचलला. त्यामुळे गदिमा, भवानीशंकर, शांताबाई, कवीश्वर अशांनी हे दालन समृद्ध केलं. साध्या आणि गोड सुरात व्यक्त होणारी काही भक्तिसंगीत आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो. आजही आपण काही भक्तिसंगीत जरूर ऐकणार आहोत. भक्तिरसामध्ये नाहून निघण्यासाठी प्रथम गणरायाचं, जो गणांचा अधिपती आहे, आपल्या लाडक्या बाप्पाचं स्मरणपूजन आपल्याला करणं गरजेचं आहे.

हे महाकाय लंबोधरा, गबरीपुत्रा, तुझं तेज हे कोटी कोटी सूर्या इतकं आहे. जे कार्य आम्ही हाती घेतलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे

भगवंत समर्थ आहे असं आपण म्हणतो, पण संत म्हणतात भगवंत असमर्थ आहे. ओ केवढं मोठं धाडसी विधान आहे हे. पण संतच असं धाडसी विधान करू शकतात, आणि ते कसं ते समजण्यासाठी आपल्याला एक प्रसंग समजून घ्यावा लागेल. काही दिवसांचं तान्हूल बाळ आहे हो, आणि यशोदेच्या कुशीत शांतपणे पहुडलेलं आहे. लक्षात आलंच असेल, कृष्ण परमात्मा यशोदा मातेच्या कुशीत शांत पहुडलेला आहे. आणि कंसाला हे कळलेलं आहे की आपला मृत्यूदाता गोकुळात वाढतोय. कंसानं आपले स्लीपर सेल्स ऍक्टिवेट केलेले. पुतणेला त्याने आदेश दिलेला आहे की गेल्या 8 दिवसात गोकुळात जन्माला आलेल्या मुलांना मारून टाक. आणि पुतणा निघते, पण भगवंत म्हणतात की माझ्यामुळे बाकीच्यांना त्रास नको. म्हणून मग ते तिला स्फूर्ती देतात की तू सरळ माझ्याकडे ये. त्यामुळे पुतणा सरळ नंद भवनात आलेली आहे. आणि आल्या आल्या तिने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलेलं आहे. आणि भगवंताच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोप गोपींना यशोदेला त्याने काहीतरी हे आणा ते आणा असं म्हणून तिथून दूर केलेलं आहे. त्या तान्ह्या बाळाला तिने आपल्या पदराखाली घेतलेलं आहे. कालकूट नावाचं अतिशय विषारी विष तिनं धारण केलेलं आहे की जे नुसतं बाळाच्या ओठाला जरी लागलं तरी बाळ मरणार आहे. आणि ती त्या तान्ह्या बाळाला दूध पाजू लागते. इथे भगवंतांनी आपले डोळे गच्च मिटून घेतलेले आहेत. परमेश्वराने डोळे मिटून घेतले तर काय होईल आपल्याला माहिती आहे ना, पण इथे कारण वेगळं आहे. खरं तर त्याची 26 विविध कारणं दिलेली आहेत, पण एवढी सगळी काय मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्ही डोळे मिटून घ्या. एक दोन सांगतो. पहिलं कारण आहे की भगवंत म्हणतात की हिने असं कोणतं पुण्य केलं म्हणून ती माझ्यापर्यंत पोचलेली आहे. कारण परमेश्वरापर्यंत पोचायचं तर खूप पुण्य तुम्हाला या जन्मात करावं लागेल, मग ही डायरेक्ट पोचली कशी काय. भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडण्यासाठी संतांना ऋषीमुनींना भरपूर तप करावं लागतं, पण ही सरळ भगवंतापर्यंत पोचलेली आहे. म्हणून मग ते डोळे मिटून तिच्या मागच्या जन्मात डोकावतात. तर त्यांना असं लक्षात येतं की वामन अवताराच्या वेळेला बलीकडून जेव्हा दान मागायला भगवंत गेले बटूचं रूप घेऊन, तेव्हा ही तिथे होती. तिचं नाव रत्नावली, बलीची मुलगी. आणि त्या वामन अवतारामध्ये त्या वामन अवताराला बघून तिच्या मनात असं आलं की हे बाळ जर माझ्या पोटी जन्माला आलं तर मी त्याला दूध पाजेन. इथे वामन पंडितांनी खूप छान वर्णन केलेलं आहे ह्या बटूचं.

अतिशय गोड गोंडस हे बटूचं रूप बघितल्यानंतर रत्नावलीच्या मनात असं आलं की हे बाळ आपल्या पोटी जन्माला यावं, ही तिची पहिली इच्छा. परंतु बलीकडून भगवंतानी तीन पावलं जागा मागितली आणि बलीनी ती त्यांना दान म्हणून दिली. बलीचं दान हातात पडल्यानंतर भगवंतानी त्रिविक्रम रूप धारण केलेलं आहे. पुरुष सूक्तामध्ये त्याचं उदाहरण आहे, सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा त्यतिष्ठत दशांगुल. भगवंतानी इतकं प्रचंड रूप धारण केलं की पृथ्वी भगवंताच्या बेंबी एवढी दिसायला लागली. आणि ते प्रचंड रूप बघितल्यानंतर ही रत्नावरी बिथरली हो. ती म्हटली की लहान बाळ माझ्या पोटीपिटी नाही, ह्या लहान बाळाला विष पाजून मारून टाकलं पाहिजे. मग अशा तिच्या त्या दोन इच्छा भगवंतानी पूर्ण करण्यासाठी तिला या जन्मात आपल्याकडे बोलावून घेतलं. हे बघा, भगवंताकडे काय मागायचं ह्याला सुद्धा महत्त्व आहे बरं का. म्हणजे काहीही लोक मागतात हो, आज माझी फोडणी जळू नको दे, मला 857 मिळू दे. त्यामुळे भगवंताकडे काय मागायचं हे ठरवायला हवं. भगवंताच्या लक्षात आलं की आपल्यापर्यंत का पोचलेली, त्यांनी ताबडतोब कैलासाला भगवान शंकरांना ट्रंकॉल लावला. म्हणे देवादि देव, महादेवा, अहो मी 4 दिवसांचं बाळ आहे, अहो हे काल कूट विष मला कसं झेपणार. महादेव म्हणाले, अहो प्रभू मला का लाजवताय, अहो तुमच्या मागच्या अवतारातल्या नामाने माझं हलाहल मला पचवता आलं नाही का. शंभुराम नाम घेई तेणे दाह शांत हो. महादेव म्हटले, काही होत नाही, अहो पिऊन टाका. तिसरं कारण, भगवंतानी लगेच लाइटनिंग कॉल लावला विश्वकर्माला. म्हणाले, तुला सांगितलं होतं 2 महाल बांधायला, एक माझ्या देवकी मातेसाठी आणि दुसऱ्या यशोदा मातेसाठी. पण म्हटले, आता अजून एक तात्पुरती माता निर्माण झालेली आहे, पुतना, तिलाही मुक्ती द्यायची आहे, तिच्यासाठी त्यातला एक महाल देऊन टाक. कारण दुधाचं कर्ज तर फेडावंच लागेल, कारण पुतनेला सलोकता तत्वावर मोक्ष मिळणार होता. आणि भगवंतानी डोळे उघडलेले आहेत आणि भगवंतानी पूतनेच्या दुधाबरोबर तिचं सर्वस्व, तिचे पंच प्राण ओढायला सुरुवात केलेली आहेत. त्याबरोबर ती घाबरली हो, तिच्या लक्षात आलं हे बाळ काही साधंसुध नाही आहे. आणि ती प्रचंड वेदनेने ओरडायला लागली, सा मुंच सोड सोड मला सोड. भगवंत म्हणाले, नाही, एक तर मी कुणाला धरत आणि धरलं तर सोडत नाही. म्हणून भगवंताला आपण जेव्हा शरण जातो तेव्हा भगवंत आपलं अकल्याण करायला असमर्थ आहे. म्हणून संतांचं वचन इथे खरं ठरतं की भगवंत तुमचं कधीही अकल्याण करत नाही, तो अकल्याण करायला असमर्थ आहे. गणिताचा नियम आहे ना, मायनस मायनस प्लस. अकल्याण करायला असमर्थ आहे म्हणजेच भगवंत समर्थ आहे. म्हणून भगवंताचा हात धरायला आपण जाऊ नये, भगवंताला आपला हात धरू द्यावा. गर्दीमध्ये आई मुलाला म्हणते, बाळा गर्दीचा रेटा खूप वाढतोय, माझा हात धर तू. शहाणं बाळ असतं ते काय म्हणतं माहितीये का, ते म्हणतं, आई मी जर हात धरला तर ती सुटायची शक्यता आहे, पण जर तू हात धरला असं मला खात्री आहे तू तो सोडणार नाहीस. म्हणून संत म्हणतात, भगवंत माझा आहे असं म्हणण्यापेक्षा मी भगवंताचा आहे अशी धारणा मनी आणावी, म्हणजे भगवंत भक्तांबरोबर भजन कीर्तनात रंगून जातो. चला तर ऐकूया.

नमस्कार मंडळी. या कार्यक्रमाचे माहिती संकलन करत असताना काही ज्ञानी विद्वान व्यक्तींच्या प्रवचन व्याख्यानातील काही संदर्भ घेतले आहेत. त्यामुळे दासगुरु महाराज श्री गजानन विजय ग्रंथाच्या शेवटी म्हणताना म्हणतात की कागदपत्रांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यून्याला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून्य त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून हेच आहे मागणे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी माझं कोणतंच श्रेय नाही, मी फक्त निमित्त मात्र आहे. एक महत्त्वाची विनंती ॲडलेड वाणीच्या सर्व श्रोत्यांना, ती अशी की अगदी मनपूर्वक विनंती आहे की आपण स्वतः आणि मित्रमैत्रिणी, सगळे सोयरे, नातेवाईक यांनाही ॲडलेड वाणीचे होणारे विविध विषयांवरील कार्यक्रम ऐकण्यासाठी जरूर विनंती करा. कार्यक्रमाच्या दिवशी जरी काही कारणानं ॲडलेड वाणीला ट्यून करता नाही आलं तरी लिंकवर जाऊन नंतरही कार्यक्रम ऐकता येतात. त्यामुळे ॲडलेड वाणीवरील कार्यक्रम जरूर ऐका. भक्त आणि भगवंत आणि भक्तिरस यावरील पुढील भाग लवकरच प्रस्तुत करण्याचा मानस आहे. शेवटी भगवंताच्या मनात असेल तेच घडेल. त्यामुळे संत म्हणतात की जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बळावरी या भक्ताच्या साऱ्या उड्या. आपण त्याच्या इच्छेला सामोरं जावं, मग तो चांगली ॲक्टिंग करून घेतो, बाकी काय. धन्यवाद.